दबिले दोनचा सारा यमरून चारा ताई काळ चोर येरा नेपाले दावले गर्वनाय सावले चुन कोडुंग पेलेरा आमखाने काचा यो बने कसाचा चुन कोडुंग पेलेरा राती निंद्रा छैना दिन बका छैना मनमा कुरा खेलेरा दबिले

काली जांदा तीरखाई लागा बने खावला काकरो चिरेरा हम खाने का चायो बने कसा चाय खावला काकरो चिरेरा यो थोत्रो पाटी रुग नहीं मत्रायो की आवला सुदीन फिरेरा हाताको बाईको मु बैरकी चाहिको आउला सुदिन फिरेर अकासाइने यो गरुला पाखी बोई बोई ने कमिला